धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुमकर धुम

धागिटा ताक धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी गिरी धागिटा ताक धा त्रिगिरी